ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि त्यानंतर जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्याच्या एका उंचीवर अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असतो आणि आपण त्याच्यातून अनेक असे मुद्दे घेतो, पॉईंट्स घेतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पुढे जीवनामध्ये असं मार्गक्रमण करत असताना आपल्या संघर्षामध्ये कमी येऊ शकते. आणि अशा पद्धतीचा आपण हा कार्यक्रम तेरणीची प्रेरणा या नावाखाली चालवतो आणि अनेक अल्युमिनियमचे जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची जीवनगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकलेली आहे. आज हे रेडिओ तेरणासाठी अतिशय खूप सुंदर आणि खूप चांगला दिवस आहे आजचा, खरं तर, कारण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये खास व्हिजिट केलेले 1996 ते 2000 या कालावधीमध्ये शिक्षण घेतलेले, 2000 साली पासआउट झालेले अनेक विद्यार्थी या ठिकाणी रेडिओ तेरणाला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचाही जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये इथे माझ्यासमवेत आहेत श्री मिहिर महापात्राजी. ते मूळतः ओडिसा इथून राहणारे आहेत, सध्या पुणे येथे कार्यरत आहेत सिमेंट्स कंपनीमध्ये. त्यांचं कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यांच्यासमवेत आहेत श्री सौरभ श्रीवास्तवजी. ते मूळतः गोरखपूर येथील आहेत, उत्तर प्रदेश. ते पण सध्या पुणे येथे बिल केअर रिसर्च या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि ते प्रोडक्शनमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. माझ्यासमवेत आहेत श्री संजयजी पांडे. ते मूळतः लखनऊ, उत्तर प्रदेश येथून आहेत आणि आता सध्या म्हणजे गेल्या 22 वर्षापासून लंडन इथे स्थायिक आहेत आणि ते BNP अशा एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत, त्याही विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजयजी वायकर. ते

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
2: बाळा मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा

0: गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात, तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळे अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात. मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते. यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं ऐकणार आहात. 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते. तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीत लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

जगत मी आलो असा की मी असा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही, किंवा फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर, दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर, अशी स्वतःची वेगळी ओळख करून देणारे कमालीचे प्रतिभावान मराठीतले गझल आणि गीतकार अर्थात सुरेश भट। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती। क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो असणार आहे अगदी स्पेशल। आज आपण बोलणार आहोत सुरेश भट यांच्याबद्दल आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये। त्यांच्यासारखा अवलिया आणि कलंदर कवी वेगळाच, त्यांची प्रत्येक रचना ही थक्क करणारी आहे। सुरेश भटांनी भावगीतं लिहिली आहेत, स्फूर्तीगीतं लिहिली आहेत, भावकविता लिहिल्या आहेत, गझलसाठी तर ते ओळखले जातात। उषक काल होता होता सारखी कविता त्यांनीच लिहिली आहे। दुसरीकडे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, तरुण आहे रात्र अजूनी, मालवून टाक दीप, मलमली तारुण्य माझे, किंवा मी मजं हरपून बसले ग, अशी स्त्री मनाची प्रणय गीतं सुद्धा त्यांनी लिहिली आहेत। त्यांनी त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेतच सांगितलंय। रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, असं ऐकिवात आहे की पंडित हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताला सुरेश भटांचं एक चोपडं कुठेतरी सापडलं। त्यानंतर त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं, त्यांच्या कवितांना चाली लावल्या आणि तिथूनच सुरेश भट नावाच्या कवीचा जाहीर प्रवास सुरू झाला। या गोष्टीसाठी हृदयनाथांचे आभार मानावे तितके कमी आहेत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची पहिल्या गाण्यासोबत। पहिलं गाणं येतंय तुमच्या भेटीला आरजे प्रगती।

मी मगाशी म्हटलं तसं सुरेश भटांची एक एक रचना समजावून घेणं म्हणजे जगणं समजून घेण्यासारखं आहे. दर वेळेला आपण अभ्यास करताना त्यात काहीतरी नवं सापडतं. सुरेश भटांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्या डोळ्यासमोर येतो. सुरेश भट यांच्या कवितेतलं अबोल पारिजात, केव्हा तरी पहाटे उलटून गेलेली रात्र, चांदण्यात फिरताना सारेच अनुभवणारे, वाटेवरचे कळलावे दिवे किंवा मालकंशी श्वास, असे अनेक कोमल भावनांबरोबर गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, अशा वेळी त्यांचे शब्द एखाद्या तलवारीसारखे धारदार काळजाला भिडणारे वाटतात. त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमधून काव्यरंग अनुभवण्याची मजाच वेगळी आहे. आता हेच गाणं घ्या ना, मेहंदीच्या पानावर झुलणार. सुरेश भटांनी इतक्या नाजूक साजूक शब्दांचा सास या गाण्याला सजवलाय की क्या बात आहे. हे गाणं जन्माला आल्यापासून सगळ्या पिढीतल्या लोकांना यांनी भुरळ घातली आहे. या गाण्याची एक गंमत आहे, या गाण्याची ज्यांना भुरळ पडली त्यात एक नाव म्हणजे सलील चौधरी यांचं. हिंदी इंडस्ट्रीमधलं हे त्यावेळेचे संगीतकार, सुप्रसिद्ध बंगाली, मधुमती, माया,

छोटी सी बात या अशा कितीतरी सिनेमांचं संगीत त्यांनी केलं होतं. अशातच त्यांनी जेव्हा मेहंदीच्या पानावर हे गाणं ऐकलं आणि ते त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी ठरवलं की हे गाणं आपण बंगाली रसिकांसाठी आणायचं म्हणजे आणायचं. त्यांचा हा काही मोह त्यांना आवरेना. अखेर हृदयनाथांनी त्या गाण्याच्या एकूण रचनेबाबत त्यांच्याशी बोलून हे गाणं बंगालीत नेलं आणि बंगालीमध्ये ते झालं ये दिन तो जावे ना माना तुम्ही जोतोय करो. बंगाली सुद्धा लता दीदींकडूनच हे गाणं गाऊन घेतलं होतं. हे गाणं सर्वदूर पोहोचलं. चला अनुभवूयात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत आणि लता दीदींचा स्वर. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला, ऐकूयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. माझ्यासोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. अनेक उर्दू गझलकारांचा विशेषतः मिर्झा गालिब यांचा सुरेश भटांच्या मनावर खोलवर प्रभाव होता, पण त्यांनी त्यांच्या रचनांची नक्कल कधीही केली नाही आणि म्हणूनच भटांची गझल अस्सल मराठी वळणाचीच चालत राहिली. जेव्हा त्यांना विचारलं जायचं की हे सगळं तुम्हाला कसं सुचतं, यावर त्यांनी या ओळी ऐकवल्या होत्या. भर उन्हात आले काही पावसात आले, मला शब्द भेटायला गात गाता आले. वा, आपल्या काव्याच्या उगमाचं गुपित म्हणजे त्यांचं सिक्रेट त्यांनी किती सुंदर शब्दात व्यक्त केलंय. आपलं भाग्यच की त्यांची कविता अत्यंत सुरेल गीतांमधून आणि स्वरांमधून आपल्यापर्यंत पोहोचली. सुरेश भटांच्या अनेक कविता या स्त्री मनाचा ठाव घेणार आहेत. क्लासिक रेडिओ शो मधून जे पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे, चांदण्यात फिरताना माझा धरला असा हात, अशा या पुरुष कवीनेच स्त्री मनाची कविता लिहिणं म्हणजे एक परकाया प्रवेशच. की दुःख विरहाची भावना या सगळ्या भावभावनांचा विचार करणं, समजून घेणं आणि मग त्या शब्दांमध्ये व्यक्त करणं हे खरंच किती कठीण आहे. म्हणजे ज्या दिवशी प्रत्येक पुरुष स्त्रीच्या मनाचा इतका विचार करेल तेव्हा जगातली निम्मी संकट संपून जातील. पण सुरेश भटांचं कौतुक यासाठी करावं तितकं थोडं. आपल्या प्रियकराला लपत छपत भेटत जाणाऱ्या नायिकेचं हे गाणं आहे. भट साहेबांनी यामध्ये दिलेल्या उपमा खरंच कशा सुचल्या असतील त्यांना. यामध्ये ते दिव्यांना कळलावे म्हणजेच चुगलीखोर म्हणतात. म्हणजे या दिव्यांच्या उजेडात कोणी आपल्याला पाहिलं तर ही गोष्ट गावभर झालीच म्हणून समजा. आणि या गाण्याच्या शेवटच्या ओळीसाठी तर भट साहेबांना केवळ सलाम. श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारी जात. म्हणजे हे असं प्रणय वातावरण याविषयी लिहिताना मालकंस राग आठवणं आणि त्यानंतर पारी जात हा शब्द सुचणं याला केवळ दैवी प्रतिभाच हवी हो. त्याशिवाय ही अशी गाणी घडणंच शक्य नाही. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं आपल्या भेटीला, चांदण्यात फिरताना.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. भावगीतांमध्ये सुरेश भटांच्या गजला हे एक स्वतंत्र विश्व आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं लक्षवेधी संगीत, लता मंगेशकर यांचा स्वर, त्यामुळं भटांची गजल ही श्रोत्यांशी बोलू लागली. त्यातलंच एक गाणं म्हणजे मालवून टाक दीप चेतवून अंग अंग. या गाण्याचा एक किस्सा आहे. सुरेश भट एकदा संध्याकाळी फिरायला गेले असताना एक तरुण बासरी वादक एका कट्ट्यावरती बसून बासरी वाजवत होता. हे सूर भटियार या रागातले होते. भट साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की ते सूर ऐकून त्यांना त्यावेळीच ओळी सुचायला लागल्या होत्या. माल ऊन टाक दीप चेत ऊन अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. नुसत्याच ओळी सुचल्या नाहीत तर त्याची चालही त्यांना सुचली, आणि ती चाल होती बासरीचे सूर वाजत असलेल्या भटियार या रागातले. गमत अशी आहे की ते गीत तिथंच थांबलेलं दोन ओळींचं. गाण्याचे पाच अंतरे सुचून ते पूर्ण व्हायला भट साहेबांना पुढचे 6 महिने लागले. कवीला कसली आली वेळेची बंधनं, हीच तर भट साहेबांची खासियत होती. लिहिण्यासाठी म्हणून ते कधी लिहित नव्हते. त्यांना जेव्हा स्फुरायचं, आतून कविता यायची, तेव्हा कविता त्यांना व्हायची. जेव्हा त्यांना ती कविता स्फुरली तेव्हाच त्यांनी ती लिहिली. म्हणजे मुद्दा म्हणून त्यांनी कधीच यमक जुळवलं नाही, मीटर पाहिलं नाही. त्यांचे शब्द जेव्हा त्यांना सुचले तेव्हा ते एक टाकी एका लईत ते उतरले, अगदी पाखरांच्या थव्यासारखे. त्यांच्याही नकळत हे गाणं एक प्रणयगीत असलं तरीही यात विभक्तता कुठेही डोकावलेली नाही. माझ्या कवितेचा प्रवास या लेखात सुरेश भटांनी लिहिलं होतं की वयाचा आणि कवितेच्या मोठेपणाचा काहीही संबंध नसतो. जसं लिहिणारा माणूस तशी त्याची कविता. केवळ नक्षीदार, सुबक, गोंडस शब्दांमुळं कविता सुंदर होत नसते, आणि शब्दांचा थैथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते तो कवी आपोआप महान बनतो. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी सुरेश भटांच्या गीतांविषयी लिहिताना म्हटलं होतं, सुरेश भटांच्या कवितेत सुगंधासारखं गाणं दडलेलंच होतं. हे गाणं अंगभूत होतं. कुणीतरी गायल्यामुळं त्याचं गाणं झालं असं नव्हे.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. सुरेश भटांच्या कविता खूप गाजल्या, त्यांची गाणी झाली, पण उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कवितेचा वाक्यप्रचारच होऊन मराठीत राज्यमान्य झाला. आपण मगाशीपासून सुरेश भटांच्या प्रेम कविता ऐकल्या, त्यामध्ये विरह ऐकला, एरवी अगदी कापसासारखी मुलायम कोमल वाटणारे शब्द कधी तलवारीसारखे धारदार बनायचे, याचंच उदाहरण म्हणजे उषक काल होता होता. हे शब्द त्यांना स्फुरले त्याच्या आधीच्या रात्री देशात आणीबाणीची घोषणा झाली होती. भटांनी कायमच त्यांच्या कवितांमधून सामाजिक राजकीय सत्ताधारी मनोवृत्तीवरती माणसाच्या स्वार्थीपणावरती लख्ख प्रकाश टाकला. सत्ता सत्तेतील लालसा त्याभोवती फिरणारं राजकारण त्यासाठी टाकले जाणारे डाव प्रतिडाव राजकारणातील सत्याची बेरीज वजाबाकी त्यांची समीकरणं हे सारंही त्यांनी परखडपणे मांडलं. प्रचंड नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद असलेली त्यांची कविता म्हणजे उषक काल होता होता. यामध्ये त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी उभं राहण्यासाठीचं बळ दिलंय आणि बंड करण्यासाठी आव्हान देखील.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे मराठी गझल नवाज सुरेश भट यांच्यावरती. सुरेश भट यांनी त्यांच्या गझलांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. मराठीत तोपर्यंत गझल लिहिण्याचा प्रयत्न माधव जुलियन यांनी केला होता, पण खऱ्या अर्थाने उर्दू काव्य प्रकार उजवण्याचं काम भटांनी केलं. ते केवळ गझल लिहून तिथंच थांबले नाहीत, तर ही परंपरा पुढे सुरू राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुरेश भटांविषयी बोलावं तितकं थोडं आहे आणि म्हणूनच आपल्या क्लासिक रेडिओ शोच्या पुढच्या भागामध्ये आपण त्यांचं आयुष्य, त्यांना आलेल्या अडचणीत, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची धडपड, प्रयत्न आणि त्यांच्यात रुजलेली बहरलेली गझल याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून. जर वेळी नवीन एपिसोड घेऊन मी आरजे प्रगती येतेच तुमच्या भेटीला. आपला क्लासिक रेडिओ शो हा कसा वाटतोय तुम्ही आम्हाला हे सांगू शकता व्हॉट्सअप मेसेजवरती. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतेय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत स्टे ट्यून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:01 होत आहेत आणि अगदी वेळेवर 1 मिनिटात हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि सर्व श्रोत्यांचं आपल्या आवडीच्या आणि लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी, या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. सर्वत्र हा पाऊस पडतो आहे, खूप सुंदर असं फ्रेश वातावरण झालं आहे, गुलमोहर तर काही सुंदर दिसतो आहे. आणि जी कोमेजली होती झाडं, तीसुद्धा आज टवटवीत दिसत आहेत, एकदम फ्रेश दिसत आहेत. आठवड्याचा पहिला दिवस आहे, फ्रेश वातावरण झालेलं आहे. धाराशिवमध्ये भरपूर छान असा संध्याकाळी पाऊस पडला आहे. हा पावसाचा महिना सुरू झाला आहे, जून महिना सुरू झाला आहे. आणि हा खरं तर भारतातील 4 मुख्य ऋतूंपैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण ऋतू मानला जातो. आणि खरं तर शेतकऱ्यांसाठी तर हा सणच असतो, कारण की या भारतात जो मान्सून येतो तो खरं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. काळात या काळात खरीप पिकांची पेरणी केली जाते. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, भात हे सर्व लावलं जातं. आणि याच पावसाला मान्सून किंवा मोसमी पाऊस असं देखील म्हटलं जातं. तर जास्त करून तर महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्री घाटामाथ्यावर, म्हणजे सह्याद्रीच्या तिकडे जिथे जास्त उंच डोंगर आहेत, अशा ठिकाणी जास्त सर्वाधिक जास्त पाऊस पडला जातो. मग उदाहरणार्थ म्हटलं तर सह्याद्रीवर पडतो, महाबळेश्वर, अंबोली या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. तर हा जो सुंदर काळ आहे, हा ऋतू प्रामुख्यानं जून ते सप्टेंबर या महिन्यात असतो. या काळात शेतीसाठी मुबलक पाणी मिळते, नद्या नाले भरतात आणि निसर्गात सर्वत्र हिरवळ अशी पसरलेली असते. सुंदर अशी चादर हा निसर्ग आपला पसरवत असतो आणि खूप सुंदर असं दृश्य हे पाहण्यासारखं असतं. या पावसाळ्यात बरेच जण फिरायला देखील जातात. आणि या पावसाळ्यात आता प्रत्येक श्रोत्याला सांगावं असं वाटतं की एक झाड हे पावसाळ्यात तुम्ही लावायचं आहे. तर सुंदर वातावरण झालं आहे, त्यानिमित्त एक गीत मला मराठी खूप आवडतं आहे, जे आपण आता स्क्रोलिंग करताना खूपदा तुम्ही ऐकत असाल. असं एक गीत आहे शंकर महादेवन आणि प्रीती यांचा आवाज आहे, प्रवीण दावने यांचं गीत आहे, अजय अतुल यांचं म्युझिक आहे. याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते आहे.

चला सुंदर अशा गीताने सुरुवात केली आहे. सुंदर गीतं पावसावरती देखील आपण ऐकतो. असं कोणतं गीत तुम्हाला पावसावरती आवडतं आज नक्कीच सांगा. आज आपण पावसावरची गीतं घेऊयात, तसंच इतर देखील घेण्याचा प्रयत्नच करेन. पण पावसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पाऊस तुम्हाला आवडतो का? पावसात तुम्ही घरी शेती आहे तर कोणतं तुम्ही आता पीक घेणार आहात, पेरणी कुठल्या याची करणार आहात, तर नक्कीच आज तुम्ही मला व्हॉट्सअप फरमाईशमध्ये सांगायचं आहे. आणि पावसाबद्दल काही आठवणी जरी असतील तरी देखील सांगायच्या आहेत आपल्या 9975599 या क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश देखील अशा छान अशा गीतासाठी, नीलकंठ मास्तर हे देखील पावसाळ्यात विशेषतः ऐकलं जाणारं गीत आहे. आणि हेच गीत आज आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. नियमित श्रोते आहेत आपल्या शिवाजी रेडे दादा, शंकर माने, लखन पवार, विठ्ठल माने, द्राक्ष कामगार युनियन करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे नीलकंठ मास्तर या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे श्रेया घोषाल यांच्या आवाजातील. तर सुपरहिट ठरेल हे देखील गीत. ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत शिवाजी रेडेदादा, तसंच शंकर माने सर, लखन पवार, विठ्ठल माने, द्राक्ष कामगार युनियन करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर असं गीत. पुढचं देखील फरमाईश असंच जे एव्हरग्रीन गाणं राहिलेलं आहे ते म्हणजे प्यासा सावन या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांचा आवाज, संतोष आनंद यांचं गीत आहे आणि यल्पींचं म्युझिक. जितेंद्र आणि रीना रॉय यांच्यावरती आणि खरं तर मौसमी चॅटर्जी त्यांच्यासोबत दिसतात आणि हे गीत खूप जणांना आवडतं. पावसाळ्यात हे देखील गीत तेवढंच ऐकलं जातं. तर श्रोते आहेत आपल्या सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवणारे सप्तरंग श्रोता परिवार कुंभार गली येथून. अशोक दळे, रोहिणी दळे, सविता दळे, अनिकेत दळे, ऋषिकेश दळे, जीविका दळे, सानिका दळे, पुण्यावरून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, आविका सोनवणे, विशाखा सोनवणे यांची ऐकवात दळे फॅमिली आणि सोनवणे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर हे सुंदर असं वातावरण पावसाळी आहे आणि त्यामध्ये पावसाची गीतं आपण ऐकत असतो तेव्हा देखील आपल्याला खूप छान वाटत असतं. जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण ही गीतं निश्चित ऐकत असतो. तर आज आपण पावसावरची गीतं घेतोय. तसंच पावसावरती तुमचं किती प्रेम आहे किंवा पावसाबद्दल आपल्याला काय वाटतं हे मला तुम्ही आज नक्कीच पाठवू शकता 9970509 या क्रमांकावरती. यानंतरची फरमाईश जी आहे ती देखील अशा छान अशा गीतासाठी आहे. केशोद आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि पुन्हा एकदा जितेंद्र आणि रीना राय यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर असं गीत आहे. खूप जुनं गीत आहे हे पण अजून देखील ते तेवढंच ऐकलं जातं. आणि हे श्रोते आहेत आदित्य खुरुत, शिवानी खुरुत, रेशमा उपरे, साईनगर, तुळजापूर, धाराशिव इथून आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. तर अगोदर खुरुत फॅमिलीची व्हॉट्सअप फॉर मायश.

0: चला, सुंदर असं पावसाळी वातावरण आहे, त्यानिमित्त पावसाची गीतं देखील आणि इतर देखील गीतं घेणारच आहे. तर पुढची फरमाइश घेते, एक सुंदर असं मराठीतलं गीत आहे, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील गीत आहे, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे. खूप छान गीत आहे, मराठीमधलं एव्हर ग्रीन गाणं आहे. मी चलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला, खूप छान असं ठीका यामध्ये अनुराधा पौडवाल यांनी घेतलं आहे आणि मला देखील फार गीत आवडतं, तर माझ्या मम्मीला देखील हे गीत खूप आवडतं. तर आता ऐकत असेल तर नक्कीच आनंद घेईल मम्मी देखील. तर ऐकूया दिनकर शिंदे, आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांची व्हॉट्सअप फरमाइश.
1: तुझी

चला, मराठीतलं एव्हरग्रीन गाणं आत्ताच आपण ऐकलं, तसंच पुढचं देखील गीत आहे तसंच एव्हरग्रीन राहिलं, कारण की पावसामुळे ते देखील गीत खूप लक्षात राहतं. चित्रपट आहे तो म्हणजे नमक हलाल. या चित्रपटातील स्मिता पाटील आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेलं हे सुंदर असं पावसाळी गीत आहे, जे खूप जणांना आवडतं आणि गीत देखील खूप छान आहे पाहायला देखील आणि ऐकायला देखील. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत अविनाश सलगर, लातूरवरून आहेत सर अविनाश सलगर सर, संजय जठर, सुरेंद्र जगताप सर, बालाजी चौहान सर, अविनाश मोकाशे सर यांच्या आवडीचं हे गीत आहे असं म्हणतात आणि गीत लावावे अशी आशा करतात. नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते. लातूरवरून आपले श्रोते अविनाश सर, संजय सर, सुरेंद्र सर आणि बालाजी सर, अविनाश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला नमक हलाल या चित्रपटातील गीत पुढची फरमाईश. हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत श्रोते आहेत ते म्हणतात, नमस्कार मॅडम, आम्ही गुळपोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून रहिवासी आहोत. सध्या आम्ही यावली येथे संदीप चव्हाण यांच्या द्राक्षबागेत काम करत आहोत. तरी आम्हाला एक गीत ऐकायचं आहे, हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर याआधी देखील फरमाईश पाठवली होती पण पूर्ण नाही झाली असं म्हणतायत. तर नक्की सर आज फरमाईश पूर्ण करते आहे. सुंदर असं गीत आहे हमाल दे धमाल या चित्रपटातील, आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत गुळपोळी येथून, संदीप सर आणि त्यांच्यासोबत जेवढे सर्व कर्मचारी असतील यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, सुंदर असा चित्रपट देखील होता, पाहण्यासारखा चित्रपट होता. अगदी म्हणजे एक हमाल कसा हिरो होतो हे दाखवण्यात आलं होतं या चित्रपटामध्ये. खूप छान असा चित्रपट. पुढची फरमाईश देखील अशाच छान गीतासाठी आली अंगावर. या चित्रपटातील गीत आहे, श्रोत आहेत गुड आफ्टरनून मॅडम, गुड आफ्टरनून सर, मुकंपोज सिडशिंगे, तालुका माढा, सोलापूरवरून. रेडिओ तेरणाचे ॲप माझ्या पुतना योगेश पाटील, सुदर्शन पाटील यांनी दिलं आहे. आज मला गीत ऐकायचं आहे, तर नक्की सर फरमाईश पाठव तुमची प्ले करते. आणि पुतण्यांचे आपल्या खूप आभार मानते की त्यांनी तुम्हाला रेडिओ तेरणासोबत जोडलं आहे. तर ते म्हणतात त्यांचे मित्र देखील आहेत, संतोष तोक मोगे, ध्यानू शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, वैभव शिंदे, या सर्वांनाच आज गीत ऐकायचं आहे. आणि तेरणाची टीम खूपच चांगली आहे अशी म्हणतात ते. थँक्यू सो मच सर, नक्कीच आज तुम्ही खुश व्हाल, आज आपली फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात आपले आता नवीन श्रोते जे आहेत, योगेश सर तर आहेतच, तसंच सुदर्शन सर आहेत, संतोष सर, ध्यानू सर, सिद्धेश्वर सर, वैभव सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश देखील पावसावरती म्हटलं होतं गीतं, आज आपण ऐकूयात. तर इतर देखील श्रोते दुसरी देखील गीतं पाठवते, ती देखील प्ले करते आणि पावसावरती देखील. तर असंच एक पावसातलं गीत आहे जे खूप छान आहे, 1942 अ लव्ह स्टोरी असा चित्रपट आला होता अनिल कपूर आणि मनीषा कोइराला यांचा. त्या चित्रपटात एक गीत होतं जे खूप सायलेंटली आहे, रिम झिम रिम झिम रुन झुन रुन झुन भेगे भेगे रुत में तुम हम तुम ओ चते हैं. खूप सायलेंटली गाणं आहे पण खूप छान वाटतं ऐकायला. तर असंच गीत ऐकायचं आहे नागेश पाटणेसर धामणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मित्र देखील आहेत, शेतकरी युवा नेते अरविंद मसाळ, हबप अंगत महाराज कोरके, अप्पा गवळी, मुबारक चाचा, गलांडे दाजी, या सर्व मित्रपरिवारांना देखील हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी पाठवलं आहे. नक्की सर, नागेश सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश ऐकूयात. त्यांची ही सुंदर व्हॉट्सअप फरमाईश आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची देखील.

0: सगळ्यानंतरची फरमाईश सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते अशा आपल्या श्रोत्या आहेत, नियमित श्रोत्या. त्या आहेत पल्लवीताई कुंजे, मुक्काम पोस्ट, शिंदेवाडी तालुका, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. आज सोमवार माझ्या उपवासाचा दिवस आणि माझ्या मनाजवळची सोमवार टू सोमवार व्हॉट्सअप फरमाईश घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. आज आकाशात ढगांची हलकी गर्दी आहे, वातावरणात गारवा आहे आणि मनाला कुणाच्या तरी प्रेमळ आठवणीची सर बरसत आहे. काही माणसं आयुष्यात अशी येतात की त्यांची साथ मिळाल्यावर बाकी काहीच नकोसं वाटतं. त्यांच्या एका हसण्यात आनंद असतो, एका शब्दात आधार असतो आणि त्यांच्या सहवासात संपूर्ण आयुष्य सुंदर वाटू लागतं. कधीकधी मनात असं वाटतं की देवाने मला आयुष्यात खूप काही दिलं आहे, पण त्यातल्यात त्यात सर्वात सुंदर भेट म्हणजे ती व्यक्ती. जी व्यक्ती प्रत्येक आनंदात सोबत असते, प्रत्येक दुःखात आधार असते आणि न बोलताही माझ्या मनातलं सगळं समजून घेते. आज त्या व्यक्तीसाठी आठवण मनाला खूप जवळून स्पर्श करून गेली आहे. म्हणूनच या प्रेमळ दुपारी माझ्या मनातील भावना व्यक्त करणारं एक गाणं आणि हे गाणं माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी, त्यांच्या निरपेक्ष प्रेमासाठी आणि त्या सुंदर नात्यासाठी समर्पित आहे, ज्यामुळे माझं आयुष्य अधिक सुंदर झालं आहे. धन्यवाद ताई, तुमच्या गोड आवाजातून हे गाणं ऐकताना मन पुन्हा एकदा प्रेमाच्या आठवणींमध्ये हरवून जाईल. बाप रे. तर पल्लवीताई, जे गीत त्यांनी पाठवलं आहे श्रेया घोषाल यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे, माझ्या भावाला देखील खूप आवडतं. माझा मोठा भाऊ आहे, त्याला देखील, चुलत भाऊ, त्याला खूप आवडतं हे गाणं. मी ट्राय करते, मला जमेल की नाही माहिती नाही
1: ताई. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, तुम्हें पाकर जमाना

त्याच्यातलं पुढचं एक कडवं आहे, बिना तेरे कोई दिलकश नजारा हम ना देखेंगे, तुम्हें ना हो पसंद उसको

चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. दोन वाजतात, यानंतरची फरमाईश आहे खास व्यक्तीसाठी आहे असं म्हणतायत ताई. कल्याण चिकणे, गुरु चिकणे, राहणार गुळपोई, द्राक्षभूमी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथून. आणि ते म्हणतायत रे गुरु चिकणे, राहणार गुळपोई, द्राक्षभूमी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथून. आणि ते म्हणतायत रिस्क म्हणजे खरे जीवन आहे, ज्याच्या जीवनात रिस्क नाही त्याचं जीवन हे जीवन नाही. क्या बात आहे, खूप सुंदर असं डायलॉग सर. तर छान असं त्यांना गीत ऐकायचं आहे, क्युंकी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. नक्कीच ऐकूयात कल्याण चिकणे सर आणि गुरु चिकणे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश 90s मध्ये सुपर हिट ठरला की चित्रपट आहे तो म्हणजे मोहरा. मोहरा या चित्रपटातील तर गीत आपण पावसाळ्यात हम खास ऐकतो आणि ते गीत सर्वांनाच फार आवडतं. तर श्रोते आहेत दारफसिना येथून परमेश्वर चव्हाण बोलत आहेत असं म्हणते. तुमचा नियमित श्रोता चव्हाण फॅमिली दररोज रेडिओ तरण ऐकते. आमचे चिरंजीव शिवराज चव्हाण, शिवरत्नराज चव्हाण. आज आम्हाला मोहरा या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. मित्र आहेत त्यांच्यासोबत सागर सुळे, बाबा शिंदे, परमेश्वर बारबोले, सोमनाथ शिंदे, सुशील शिंदे, सचिन पवार यांची ही फरमाईश आहे. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते आहे. ऐकूया चव्हाण फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकता रेडिओ तेना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश पुरुषोत्तम गायकवाड सरांची आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. बारशी येथून आपले नियमित श्रोत आहेत सर. आज त्यांना एक गीत ऐकायचं आहे, ताल या चित्रपटातील गीत आहे. हे देखील पावसावर आधारित ठरलेलं गीत आहे आणि अलका याज्ञिक, उदित नारायण यांचा आवाज आहे, सुंदर असा आवाज आणि खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत. चित्रपट देखील तेवढाच गाजला. ए आर रहमान यांचा म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत. 1999 हा चित्रपट आला आहे आणि अजून देखील ते गीत तेवढंच ऐकलं जातं. तर सरांना देखील चार ओळी माझ्या आवाजात गाऊन दाखवाव्यात अशी त्यांची खूप इच्छा असते. प्रत्येक वेळेस ते मला थोडेसे लिरिक्स पाठवतात आणि हे गीत गाऊन दाखवा अशी देखील त्यांची अपेक्षा असते. तर ट्राय करते, हे देखील जमेल की नाही मला माहिती नाही. दिल ये बेचैन वे रस्ते पे नैन वे जिंदड़ी बेहाल है सुर है ना ताल है आजा सावरिया आ आ आ आ, आ ताल से ताल मिला हो ताल से ताल मिला. त्याच्यातलं एक गडवं खूप गाजलंय

0: चला तर यानंतरची फरमाईश आहे ती देखील अशाच सुपरहिट गीतासाठी. दादा कोणके यांचं गीत आहे कोण विसरेल या गीताला, कारण की पावसाळ्यात हे गीत सर्वांनाच आवडतं. बोट लावी तिथं गुदगुल्या या चित्रपटातील गीत आहे. तर श्रोते आहेत आज पावसावरती गीतं पाठवत आहोत असं म्हणतायत. नियमित श्रोते आहेत अरणी अमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार सुनील भगत. तर सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश, तसंच हे गीत आपल्या नियमित श्रोत्यांना ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत तर ते आहेत, ते म्हणतात मला देखील गीत ऐकायचं आहे. नेहमीचा श्रोता आपला LIC एजंट तसेच भारत गॅस ड्रायव्हर दयानंद जाधव, मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी घरी सर्व कुटुंबासोबत आहे आणि आम्ही हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत आहोत. माझ्या कुटुंबातील सदस्य पत्नी राजश्री, मुलगी संध्या, दुसरी मुलगी ईश्वरी व लहान मुलगा शिवम, आम्ही सर्वजण एकत्र बसून कार्यक्रम ऐकत आहोत. तेव्हा प्रगतीताई फरमाईश पूर्ण करा असं म्हणतात. नक्कीच सर, फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात आपले नियमित श्रोते दयानंद जाधव सर आणि त्यांच्या फॅमिलीची, आणि तसंच आपले नियमित श्रोते शिवरामवार फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.
1: कीर्तीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला, तोंड माझं मेळ, गन हे बघून दुश्मन जळ.

0: चला, सुंदर असं गीत, सर्वांनाच आवडतं हे गीत पावसाळ्यात. आणि तसंच एक गीत आहे जे दादा कोंडके यांचं आहे, पण नवीन त्याचं वर्जन आलं आहे. भाऊ कदम आणि गौतमी पाटील यांच्या वयातले गीत आलेलं आहे, खूप छान असं ते देखील गीत आहे. तर हेच गीत आज ऐकायचं आहे. आज आम्हाला व्हॉट्सअप फरमेश गाणी या कार्यक्रमात भाऊ कदम आणि गौतमी पाटील यांच्या आवाज यांच्यावरती चित्रित झालेलं गीत ऐकायचं आहे. दादा कोंडके यांचं हे गीत आहे, रिमिक्स केलं आहे असं म्हणतात. तर श्रोता आहेत आपले नियमित श्रोते दत्तात्रय खुणे, ओम खुणे, शोभा खुणे, पळूस तालुका पळूस सांगली महाराष्ट्र येथून. तर ऐकूयात हे नवीन जे गीत आहे, नक्कीच श्रोतांना माहिती नसेल तर आता माहिती होईल. ऐकूयात दत्तात्रय खुणे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.
1: शंभर कॅसेटा बाकी, क्या टवटवीत घ्या, दादाचा नवीन गाणं इला फक्त शंभर.
2: या सिनेमाऱ्यांनी वेळ लावलाय वेळ.
3: काय बहिणींची रोजचीच कटकट, आता सिनेमाच्या नावाने नसती बोल.
1: फक्त शंभर कॅसेटा बाकी, घ्या घ्या घ्या, नवीन घ्या.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM दुपारचे 2:28 आणि आनंदाची फरमाईश आहे. आज बऱ्याच फरमाईशा आलेल्या देखील आहेत पण प्रयत्न करते नक्कीच पूर्ण करण्याचा. तर श्रोते आपले नियमित श्रोते आहेत. ओके नवीन श्रोते आहेत तर संग्राम या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. आणि श्रोते म्हणतायत कुमार शानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील गीत आहे मंगल मोरे. वनिता जाधव, अनिता बोबडे, मनीषा कदम, मीराताई लोंढे, आत्ता पल्लवी कुंजेताईंची फरमाईश ऐकली. ओके त्यांचं लेखनशैलीचा आदर करून खरं तर आमच्या देखील अंगावर शहारे आले. खूप मार्मिक शब्दामधून केलेलं लेखन मनाला स्पर्श करून जाणारं होतं. त्या म्हणतात तसं आज सगळीकडेच पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. म्हणतात ना सालाचा उन्हाळा आणि घडीचा पावसाळा अगदी बरोबरीनं असतो. अगदी हुबेहूब तसेच रात्री क्षणात वातावरण बदलले आणि ढगांची गर्दी झाली. आम्ही देखील रेडिओ तेरणा नेहमी ऐकतो. प्रगतीताई तुमचं कौतुक आम्ही नेहमी आमच्या कानांनी ऐकत असतो. ते कोण करत असेल याचा अंदाज तुम्हाला देखील आलाच असेल. सुंदर आणि हळूच वारे वाहणाऱ्या शेतात आम्ही सध्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत आणि अशा सुंदर वातावरणात आम्हाला पावसावर आधारित असलेलं एक गीत ऐकायचं आहे. ते खूप खूप आवडेल. एक वेळी आमच्या गावी भेट द्या आणि रेडिओ तरणाचा बुलंद आवाज समजल्या जाणाऱ्या तुमच्या नावातील खरी प्रगती आमच्या गावात देखील समजावी हीच यामधील शुद्ध भावना. बाकी तुमच्याच हाती. दादा मुद्दा बसले तर दादांनीच लिहून पाठवलं हे. समाधान देखील त्यांच्यासोबतच आहेत आणि मस्त असं वातावरण तिथे झालं तर फोटो देखील पाठवला आहे. नक्कीच ताई प्रयत्न करतेच आहे मी. नक्कीच ह्यावेळेस मी ठरवलं आहे की येणार म्हणजे येणार आणि नक्कीच तुमच्या सर्वांना देखील भेटून जाईल. तर ऐकूयात आपल्या ज्या नवीन ताई आहेत मंगलाताई, वनिताताई, अनिताताई, मनीषाताई, मीराताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाइश असते, नामचीन या चित्रपटातील गीत आहे. श्रोते आहेत सोमनाथ तौर, वाघोळी गौर, कळम धाराशिवातून नियमित श्रोते आहेत ते देखील, आणि सोमवार टू सोमवार त्यांची फरमाइश असते. ऐकूयात नियमित श्रोते आपले. हे गीत आपल्या रेडिओवरती कधीच ऐकलं नाही असं देखील त्यांनी सांगितलंय. प्रथमच प्रसारित करत आहोत. ऐकूयात सोमनाथ सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूया. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते म्हणजे राजकुमार माने सर, आमच्या आवडत्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या प्रगतीताईंना नमस्कार. नमस्कार सर, राजकुमार माने. सोमवार टू पहिला दिवस आठवड्याचा आणि आज आमच्या फरमाईशीचा दिवस असतो. झुंज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. राजकुमार माने, जयश्री माने, राजकिरण माने, ऐश्वर्या सौ ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, सौ प्रियंका गणेश बावकर पुणे, जयकिरण माने आणि सर्व माने परिवार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर यांची. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते राजकुमार माने सर आणि त्यांच्या फॅमिलीची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि बऱ्याचशा श्रोतांच्या आणखीन देखील फरमाईश राहिलेल्या आहेत. तर यानंतरची फरमाईश, नियमित श्रोते आहेत आपले, डॉक्टर साहेब आहेत, आणि खरं तर मला सकाळी सरांची आठवण आली होती, कारण की बरेच दिवस झाले त्यांची फरमाईश आली नव्हती, जे की आपल्याला सांगत असतात की टिप्स सांगत असतात. तर आज सरांनी देखील टिप्स पाठवल्यात. काय म्हणतात पहा. नमस्कार प्रगतीताई आणि रेडिओ उतरणा आणि रेडिओ उतरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करताना वातावरणात अचानक बदल होतो, याला आपण ऋतुसंधिकाळ असं म्हणतो. या ऋतुसंधिकाळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि सर्दी, ताप, पोटाचे विकार बळावू शकतात. बदलत्या ऋतूत आरोग्याची काळजी घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा असं म्हणतात त्यांनी. खास पहिला दिला इथे आहार आणि पाणी. त्याच्यामध्येच म्हणतात सर, पाणी नेहमी गाळून आणि 20 मिनिटे उकळून प्यावं. तळलेले मसालेदार आणि जड पदार्थ खाणं टाळावं. पचनासाठी हलके अन्न जसे की मूग डाळ, भाज्यांची खिचडी, ताक आणि आहारात समावेश म्हणजे याचा ताकाचा आहारात समावेश करावा. संसर्ग टाळण्यासाठी उघड्यावरील अन्न किंवा कापून ठेवलेली फळे खाणे टाळावेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचं दूध, तुळशीचा चहा आणि हंगामी फळांचा वापर करावा. प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, पालक, कोबी, मेथी, फ्लॉवर, ब्रोकोली, वांगी, मशरूम आणि भेंडी खाणं टाळावे. ओके. या ऋतूत दमट वातावरणामुळे या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि न दिसणारे कीटक जलद गतीने वाढतात, ज्यामुळे पोटाचे विकार आणि फूड पॉइझनिंगचा त्रास होतो. तर सर्व श्रोतांना कळत आहे ना काय खायचं आणि काय नाही. पालक, कोबी, मेथी, फ्लॉवर, ब्रोकली, वांगी, मशरूम, भेंडी हे या ऋतूमध्ये आपण खायची नाही आहेत, कारण की याच्यामध्ये बॅक्टेरिया होतात आणि जे आपल्या कीटाणू दिसत नाहीत असे कीटाणू देखील दिसतात. उघड्यावरचे पदार्थ खायचे नाही आहेत. आत्ता खूप माशा वगैरे फिरताना दिसतात आपल्याला उघड्यावरती, पण खरं तर कंट्रोल होत नाही, कारण की तो वास जो असतो तो आपल्याला खेचत असतो. वडापाव असेल, भजी असेल, गरमागरम पावसाळ्यात सर्वांनाच खावीशी वाटतं, पण हे घरी आपण करून खाऊ शकतो. तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच सर. बघा, हलके पदार्थ पचण्यासाठी मुगडाळ, भाज्यांची खिचडी, ताक हे नेहमी तुम्ही खायचं आहे. रात्री झोपताना हळदीचं दूध घेऊ शकता. तसेच सकाळी तुळशीचा चहा आणि हंगामी फळांचा वापर करणं गरजेचं आहे. तर पुढे सांगतायत, वैयक्तिक स्वच्छता आणि डासांपासून बचाव. यामध्ये डेंग्यूचा खरं तर प्रामुख्याने सांगावं लागेल. आत्ता खूप डास वाढतात. तर मी आता आहार आणि पाण्याबद्दल सांगितलं. तर ओमप्रकाश गीते सर सांगतात की तुम्हाला जास्त गरज आहे, तुम्ही ते सगळं खात चला आणि आहारात तुम्ही घ्या म्हणून. तर पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पसरतात, त्यामुळे घराभोवती किंवा गच्चीवर पाणी साठवू देऊ नका. मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम किंवा कॉईलचा वापर करा. बाहेरून आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावे. थँक्यू सो मच सर. तसंच ऋतू बदलाचे नियम. उन्हाळ्याच्या दिवसात खूप गार पाणी किंवा शरबत पिण्याची सवय असते, मात्र पाऊस सुरू झाला की अचानक खूप गरम पाणी पिणे किंवा एकदम थंड पाणी पिणे टाळावे. सुरुवातीला साधे किंवा कोमट पाणी प्यावे. थँक्यू. भिजल्यानंतर घ्यावयाची काळजी. पावसात भिजल्यास घरी आल्यावर लगेच कोरडे कपडे घाला. सर्दी खोकला असल्यास आजारी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. खूप छान माहिती सांगितली सर. थँक्यू सो मच सर, असंच माहिती पाठवत चला. तर आपले श्रोते आहेत बाळासाहेब वरपे सर आणि नियमित श्रोते आहेत ते संगमनेर इथून. तर सर म्हणतात सरांनी एक गीत ऐकायचं आहे. किशोरदांचं एक सुंदरसं गीत आहे ज्याच्यामध्ये गॉर्जियस आपल्या मधुबाला दिसतात त्यांच्यासोबत.

खाती हुई सावन के सोनी रात में। सर ट्राय केलं, जमलं की नाही मला माहिती नाही। ऐकूयात बाळासाहेब बरपे सरांची व्हॉट्सअप फरमाइश।

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 एफ एम आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश. नियमित श्रोते आहेत त्यांची देखील फरमाईश बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. आपले श्रोते हातकणंगले कोल्हापूर येथून जे श्रोते आहेत सुधीर सिरोजणी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून आणि सध्या सर आहेत हिरामण किराडे सरांसोबत बाळासाहेब सोलनकर सर त्यांच्यासोबत आहेत शशिकांत डी कांबळे सर देखील त्यांच्यासोबत आहेत. तिघा मित्र मंडळी आज जमलेली आहेत आणि आज सरांची खूप दिवसानंतर फरमाईश आली तर पूर्ण करते आहे. ऐकूयात सुधीर सरांची आणि त्यांच्या मित्रपरिवारांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश. त्यांना गीत ऐकायचं आहे पथझडे सावन वसंत बहार सिंदूर या चित्रपटातील गीत ऐकूयात आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

0: नमस्कार प्रगति दीदी, मी दत्ता कदंब आंबेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आज मला एक गाणं ऐकायचं गाणं आहे. चिंब पावसान रान झालं आबादानी, येऊ कशी कमळन बाई, सखे लावण्याची खानी, लावण्याची खानी. हे गाणं ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत अनंत कुलकर्णी, हिरामन खिराडे, संतोष काळे, समाधान कदम, सचिन झेंडगे, राजकुमार माने, कुबेर मस्के, गौतम दादा राय बोले, व सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे. ऐकत रहा रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज.
1: तर आज बऱ्याच दिवसानंतर दत्ता सरांची फरमाईश आली आहे, तर पूर्ण करूयात. आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे जे सर्वांना, बऱ्याच जणांची ही फरमाईश आली होती आय थिंक सो. हां, आणखीन एक श्रोते आहेत, त्यांना देखील ते लगेच आत्ता मेसेज केला. थँक्यू सो मच सर, माझ्या लक्षातून गेलं होतं. तर असे आपले श्रोते आहेत, मोहळ येथून आपले श्रोते आहेत राजू घाटगे, मोहळ येथून आहेत सर ते देखील, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर थँक्यू सो मच सर, राजू सर आणि दत्ता सरांची ही व्हॉट्सअप फरमाईश आपण ऐकूयात.

चला, चिंब पावसानी रान झालं आबादानी हे गीत आत्ताच आपण ऐकलं. तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर जी प्रगती आहेच आपल्यासोबत. 3:05 झालेत, कसे वाजले हे समजलं नाही. आज आणखीन भरपूर फरमाईशी राहिलेले आहेत, तर प्रयत्न तर करते. पुढची फरमाईश आहे अमित ढवळे सरांची. खूप दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत. सर, मी प्रोजेक्ट कामामध्ये बिझी होतो असं म्हणत आहेत, त्यामुळे ट्रॅव्हलिंग होऊ शकलं नाही, त्यामुळे रेडिओ त्यांना ऐकता आला नाही. आज ट्रॅव्हल करतो आहे. मला क्रांती या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि यातील एक कडवं तुम्ही गाऊन दाखवा प्लीज असं म्हणत आहेत. तर ओके सर, थँक्यू सो मच सर. ते म्हणत आहेत खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे, थँक्यू सो मच सर. तर असंच हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत सलगर सर, जगताप सर, चव्हाण सर, जठार सर, मोकाशे सर, जे आहेत आय थिंक सो धाराशिव येथून आहेत. तर त्यांना आज गीत त्यांना देखील आज क्रांती या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर सर ट्राय करते, जमेल की नाही माहिती नाही मला. क्रांती या चित्रपट हा सुपर डुपर हिट ठरला आहे, मला तर फार आवडतो क्रांती या चित्रपट. त्याच्यातलंच हे पावसावरती आधारित ठरलेलं हे गीत आहे,

खरं तर प्रत्येक कडवं काहीतरी सांगणार आहे आणि ते कडवं इथपर्यंत पोहोचतं, मनापर्यंत, आतपर्यंत, कुठं खोलवरती हे गीत जाऊन राहतं. आणि हे सुंदर असं गीत सरांना ऐकायचं आहे. ऐकूयात. आपले जे श्रोते आहेत ते म्हणतायत, जे श्रोते आहेत सलगरचं, ते म्हणतात सध्या आम्ही सांगली टूर लातूर असा प्रवास करतोय. थँक्यू सो मच सर. सलगर सर, जगताप सर, चव्हाण सर, जठार सर, मोकाशे सर आणि तसंच आपले जे श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर पाठवणारे श्रोते, सर ट्राय केलं आवडलं की नाही मला माहिती नाही. आता अमित ढवळे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर असं गीत पुढचं देखील शेवटची फरमाईश घेते. आणखीन बऱ्याच श्रोतांच्या फरमाईश राहिल. आय एम रेली सॉरी म्हणते, 3:12 होत आहेत. शेवटची फरमाईश घेते आहे. ते म्हणत आहेत, दीदी नमस्कार, मी खूप दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. मुक्कम पोस्ट पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी पूर्णगिरी परिवार गाण्याचे बोल आहेत. आया सावन झुमके या चित्रपटात गीत ऐकायचं आहे असं म्हणत आहे. तर नक्कीच सर, सर्व जे आपले पूर्णगिरी परिवार आहे यांची व्हॉट्सअप फरमाईश पूर्ण करते. आणि तसंच आपले जे श्रोते आहेत ते देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत. ते म्हणजे दारफळ येथून आहेत दिनकर बारबोले सर, दूध डेअरीचे चेअरमन आहेत ते. आम्ही तुमची खूप फरमाईश खूप आवडते. ओके, त्यांना सर्व फरमाईशीचा कार्यक्रम खूप आवडतो. 25 महिला कामगार आहेत. आम्ही बागेची पण कामं घेतो आणि 20 पुरुष आहेत. आम्हा सगळ्यांसाठी एक फरमाईश आहे. तर श्रोते आहेत त्यांच्यासोबत सिद्धेश्वर बारबोले सर, रणजित बारबोले, अमोल गावडे, अजित गोडगे, दयानंद बारबोले आणि मी स्वतः दिनकर बारबोले. तर नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करते. आया सावन झुमके या चित्रपटासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबती आहे. आणखीन खूप राहिलेत फरमाईश. आय एम रेली सॉरी म्हणते, उद्या भेटूयात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नशा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: मधून आहेत आणि ते लंडन मध्ये आहेत आणि डॉक्टर संजय वायकर जी हे अहमदनगर इथून येतात बेसिकली सध्या एमजीएम कॉलेज मुंबई इथे प्राध्यापक आहेत. मैं आप सभी का सही तो और भी बहुत बातें करना चाहता हूं मैं वैसे तो, लेकिन हमारी बातें होती होती अभी लगभग आधा पौन घंटा पूरा हो चुका है. तो ये आपके जो मेमोरीज है ये हमारे लिए बहुत चेरिश करती है और हमको एक एनर्जी देती है, क्योंकि हमारे भी लाइफ में ऐसे कुछ पल्स आते हैं जो कि हमको लगता है कि यार नहीं हम कहीं तो डिप्रेशन में है या हम कहीं तो लो फील कर रहे, लेकिन जैसे आपके एक्सपीरियंस हम सुनते हैं तो लगता है नहीं लाइफ बहुत अच्छी है और आगे जाना चाहिए. तो ये जो आपने एक्सपीरियंस हमारे साथ शेयर की है हमारे लिए भी बहुत एनर्जेटिक है, सुनने वालों के लिए तो काफी है. तो आपका मैं बहुत शुक्रिया और
1: थैंक यू
2: वेरी मच एंड वी विश यू ऑल द वेरी बेस्ट.
0: थैंक यू. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ठेवून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
4: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
5: Valentine's Day.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राउंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PMSuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीरणा 90.4 FM।
5: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत। ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते। मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं। कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं। बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं। काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते। तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात। त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे। झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे। त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे। जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत। गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात। माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं, कातडे आणि लोकर देखील मिळते। गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीनं केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्ये महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे डिझेलचे दर वाढत आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात. मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते. यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं ऐकणार आहात. 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते, अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते, तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीतं लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
0: बारावीची परीक्षा दिली आहे MSTCET परीक्षाही दिली आहे आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे
1: काळजी नको धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं CET कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कालावधी प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं नोंदणीसाठी आजच संपर्क करा मोबाईल 94219 78 078 मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर रोड धाराशिव

जगत मी आलो असा की मी असा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही, किंवा फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर, दान ही करशील तू पण मी असा आहे कलंदर, अशी स्वतःची वेगळी ओळख करून देणारे कमालीचे प्रतिभावान मराठीतले गझल आणि गीतकार अर्थात सुरेश भट। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती। क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो असणार आहे अगदी स्पेशल। आज आपण बोलणार आहोत सुरेश भट यांच्याबद्दल आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये। त्यांच्यासारखा अवलिया आणि कलंदर कवी वेगळाच, त्यांची प्रत्येक रचना ही थक्क करणारी आहे। सुरेश भटांनी भावगीतं लिहिली आहेत, स्फूर्तिगीतं लिहिली आहेत, भावकविता लिहिल्या आहेत, गझलसाठी तर ते ओळखले जातात। उषक काल होता होता सारखी कविता त्यांनीच लिहिली आहे। दुसरीकडे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, तरुण आहे रात्र अजूनी, मालवून टाक दीप, मलमली तारुण्य माझे, किंवा मी मज हरपून बसले ग, अशी स्त्री मनाची प्रणय गीत सुद्धा त्यांनी लिहिली आहेत। त्यांनी त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेतच सांगितलंय। रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, असं ऐकिव्यात आहे की पंडित हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताला सुरेश भटांचं एक चोपडं कुठेतरी सापडलं। त्यानंतर त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं, त्यांच्या कवितांना चाली लावल्या आणि तिथूनच सुरेश भट नावाच्या कवीचा जाहीर प्रवास सुरू झाला। या गोष्टीसाठी हृदयनाथांचे आभार मानावे तितके कमी आहेत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची पहिल्या गाण्यासोबत। पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला आरजे प्रगतीसोबत।

मी मगाशी म्हटलं तसं सुरेश भटांची एक एक रचना समजावून घेणं म्हणजे जगणं समजून घेण्यासारखं आहे. दर वेळेला आपण अभ्यास करताना त्यात काहीतरी नवं सापडतं. सुरेश भटांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्या डोळ्यासमोर येतो. सुरेश भट यांच्या कवितेतलं अबोल पारिजात, केव्हा तरी पहाटे उलटून गेलेली रात्र, चांदण्यात फिरताना सारेच अनुभवणारे, वाटेवरचे कळलावे दिवे किंवा मालकंशी श्वास, असे अनेक कोमल भावनांबरोबर गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, अशा वेळी त्यांचे शब्द एखाद्या तलवारीसारखे धारदार काळजाला भिडणारे वाटतात. त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमधून काव्यरंग अनुभवण्याची मजाच वेगळी आहे. आता हेच गाणं घ्या ना, मेहंदीच्या पानावर झुलणार. सुरेश भटांनी इतक्या नाजूक साजूक शब्दांचा साज या गाण्याला सजवलाय की क्या बात है. हे गाणं जन्माला आल्यापासून सगळ्या पिढीतल्या लोकांना यांनी भुरळ घातली आहे. या गाण्याची एक गंमत आहे, या गाण्याची ज्यांना भुरळ पडली त्यात एक नाव म्हणजे सलील चौधरी यांचं. हिंदी इंडस्ट्रीमधलं हे त्यावेळचे संगीतकार, सुप्रसिद्ध बंगाली, मधुमती, माया, छोटी सी बात या अशा कितीतरी सिनेमांचं संगीत त्यांनी केलं होतं. अशातच त्यांनी जेव्हा मेहंदीच्या पानावर हे गाणं ऐकलं आणि ते त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी ठरवलं की हे गाणं आपण बंगाली रसिकांसाठी आणायचं म्हणजे आणायचं. त्यांचा हा काही मोह त्यांना आवरेना. अखेर हृदयनाथांनी त्या गाण्याच्या एकूण रचनेबाबत त्यांच्याशी बोलून हे गाणं बंगालीत नेलं आणि बंगालीमध्ये ते झालं ये दिन तो जावे ना माना तुम्ही जोतोय करो. बंगाली सुद्धा लता दिदींकडूनच हे गाणं गाऊन घेतलं होतं. हे गाणं सर्व दूर पोहोचलं. चला अनुभवूयात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत आणि लता दिदींचा स्वर. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला, ऐकूयात.

ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेनाची आरजे प्रगती. माझ्यासोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. अनेक उर्दू गझलकारांचा विशेषतः मिर्झा गालिब यांचा सुरेश भटांच्या मनावर खोलवर प्रभाव होता, पण त्यांनी त्यांच्या रचनांची नक्कल कधीही केली नाही आणि म्हणूनच भटांची गझल अस्सल मराठी वळणाचीच चालत राहिली. जेव्हा त्यांना विचारलं जायचं की हे सगळं तुम्हाला कसं सुचतं, यावर त्यांनी या ओळी ऐकवल्या होत्या. भर उन्हात आले काही पावसात आले, मला शब्द भेटायला गात गाता आले. वा, आपल्या काव्याच्या उगमाचं गुपित म्हणजे त्यांचं सिक्रेट त्यांनी किती सुंदर शब्दात व्यक्त केलंय. आपलं भाग्यच की त्यांची कविता अत्यंत सुरेल गीतांमधून आणि स्वरांमधून आपल्यापर्यंत पोहोचली. सुरेश भटांच्या अनेक कविता या स्त्री मनाचा ठाव घेणार आहेत. क्लासिक रेडिओ शो मधून जे पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे, चांदण्यात फिरताना माझा धरला असहात, अशा या पुरुष कवीनेच स्त्री मनाची कविता लिहिणं म्हणजे एक परकाया प्रवेशच. की दुःख विराहाची भावना या सगळ्या भावभावनांचा विचार करणं, समजून घेणं आणि मग त्या शब्दांमध्ये व्यक्त करणं हे खरंच किती कठीण आहे. म्हणजे ज्या दिवशी प्रत्येक पुरुष स्त्रीच्या मनाचा इतका विचार करेल तेव्हा जगातली निम्मी संकट संपून जातील. पण सुरेश भटांचं कौतुक यासाठी करावं तितकं थोडं. आपल्या प्रियकराला लपत छपत भेटत जाणाऱ्या नायिकेचं हे गाणं आहे. भट साहेबांनी यामध्ये दिलेल्या उपमा खरंच कशा सुचल्या असतील त्यांना. यामध्ये ते दिव्यांना कळलावे म्हणजेच चुगलीखोर म्हणतात. म्हणजे या दिव्यांच्या उजेडात कोणी आपल्याला पाहिलं तर ही गोष्ट गावभर झालीच म्हणून समजा. आणि या गाण्याच्या शेवटच्या ओळीसाठी तर भट साहेबांना केवळ सलाम. श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात. म्हणजे हे असं प्रणय वातावरण याविषयी लिहिताना मालकंस राग आठवणं आणि त्यानंतर पारिजात हा शब्द सुचणं याला केवळ दैवी प्रतिभाच हवी हो. त्याशिवाय ही अशी गाणी घडणंच शक्य नाही. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं आपल्या भेटीला, चांदण्यात फिरताना.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. भावगीतांमध्ये सुरेश भटांच्या गजला हे एक स्वतंत्र विश्व आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं लक्षवेधी संगीत, लता मंगेशकर यांचा स्वर, त्यामुळं भटांची गजल ही श्रोत्यांशी बोलू लागली. त्यातलंच एक गाणं म्हणजे माल ऊन टाक दीप चेत ऊन अंग अंग. या गाण्याचा एक किस्सा आहे. सुरेश भट एकदा संध्याकाळी फिरायला गेले असताना एक तरुण बासरी वादक एका कट्ट्यावरती बसून बासरी वाजवत होता. हे सूर भटियार या रागातले होते. भट साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की ते सूर ऐकून त्यांना त्यावेळीच ओळी सुचायला लागल्या होत्या. माल ऊन टाक दीप चेत ऊन अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. नुसत्याच ओळी सुचल्या नाहीत तर त्याची चालही त्यांना सुचली, आणि ती चाल होती बासरीचे सूर वाजत असलेल्या भटियार या रागातले. गमत अशी आहे की ते गीत तिथंच थांबलेलं दोन ओळींचं. गाण्याचे 5 अंतरे सुचून ते पूर्ण व्हायला भट साहेबांना पुढचे 6 महिने लागले. कवीला कसली आली वेळेची बंधनं, हीच तर भट साहेबांची खासियत होती. लिहिण्यासाठी म्हणून ते कधी लिहित नव्हते. त्यांना जेव्हा स्फुरायचं, आतून कविता यायची, तेव्हा कविता त्यांना व्हायची. जेव्हा त्यांना ती कविता स्फुरली तेव्हाच त्यांनी ती लिहिली. म्हणजे मुद्दाम ऊन त्यांनी कधीच यमक जुळवलं नाही, मीटर पाहिलं नाही. त्यांचे शब्द जेव्हा त्यांना सुचले तेव्हा ते एक टाकी एका लईत ते उतरले, अगदी पाखरांच्या थव्यासारखे. त्यांच्याही नकळत हे गाणं एक प्रणयगीत असलं तरीही यात विभक्तता कुठेही डोकावलेली नाही. माझ्या कवितेचा प्रवास या लेखात सुरेश भटांनी लिहिलं होतं की वयाचा आणि कवितेच्या मोठेपणाचा काहीही संबंध नसतो. जसं लिहिणारा माणूस तशी त्याची कविता. केवळ नक्षीदार, सुबक, गोंडस शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते, आणि शब्दांचा थैथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते तो कवी आपोआप महान बनतो. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी सुरेश भटांच्या गीतांविषयी लिहिताना म्हटलं होतं, सुरेश भटांच्या कवितेत सुगंधासारखं गाणं दडलेलंच होतं. हे गाणं अंगभूत होतं, कुणीतरी गायल्यामुळं त्याचं गाणं झालं असं नव्हे.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे सुरेश भट यांच्यावरती. सुरेश भटांच्या कविता खूप गाजल्या, त्यांची गाणी झाली, पण उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, या कवितेचा वाक्यप्रचारच होऊन मराठीत राज्यमान्य झाला. आपण मगाशीपासून सुरेश भटांच्या प्रेम कविता ऐकल्या, त्यामध्ये विरह ऐकला, एरवी अगदी कापसासारखी मुलायम कोमल वाटणारे शब्द कधी तलवारीसारखे धारदार बनायचे, याचंच उदाहरण म्हणजे उषक काल होता होता. हे शब्द त्यांना स्फुरले त्याच्या आधीच्या रात्री देशात आणीबाणीची घोषणा झाली होती. भटांनी कायमच त्यांच्या कवितांमधून सामाजिक राजकीय सत्ताधारी मनोवृत्तीवरती माणसाच्या स्वार्थीपणावरती लख प्रकाश टाकला. सत्ता सत्तेतील लालसा त्याभोवती फिरणारं राजकारण, त्यासाठी टाकले जाणारे डाव प्रतिडाव, राजकारणातील सत्याची बेरीज वजाबाकी त्यांची समीकरणं, हे सारंही त्यांनी परखडपणे मांडलं. प्रचंड नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद असलेली त्यांची कविता म्हणजे उषक काल होता होता. यामध्ये त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी उभं राहण्यासाठीचं बळ दिलं आणि बंड करण्यासाठी आव्हान देखील.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे मराठी गझल नवाज सुरेश भट यांच्यावरती. सुरेश भट यांनी त्यांच्या गझलांनी मराठी साहित्य समृद्ध केले. मराठीत तोपर्यंत गझल लिहिण्याचा प्रयत्न माधव जुलियन यांनी केला होता, पण खऱ्या अर्थाने उर्दू काव्य प्रकार रुजवण्याचं काम भटांनी केले. ते केवळ गझल लिहून तिथंच थांबले नाहीत, तर ही परंपरा पुढे सुरू राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुरेश भटांविषयी बोलावं तितकं थोडं आहे आणि म्हणूनच आपल्या क्लासिक रेडिओ शोच्या पुढच्या भागामध्ये आपण त्यांचं आयुष्य, त्यांना आलेल्या अडचणीत, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची धडपड, प्रयत्न आणि त्यांच्यात रुजलेली बहरलेली गझल याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून. जर वेळी नवीन एपिसोड घेऊन मी आरजे प्रगती येतेच तुमच्या भेटीला. आपला क्लासिक रेडिओ शो हा कसा वाटतोय तुम्ही आम्हाला हे सांगू शकता व्हॉट्सअप मेसेजवरती. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतेय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत स्टे ट्यून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा। मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: ये चीज खास मैंने उस अनजान देवी के नाम लिखी है जो शायद कहीं किसी जिंदगी के मोड़ पर मेरा इंतजार कर रही है, या यूं समझिए कि मैं उसका इंतजार कर रहा हूं।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है?